ਇਨਸਾਨੀ ਹਾਯ ਏਗ ਏਮ ਫੁਰੀ ਹਮ ਮਾਣੈਗ ਮੀ ਮਿੰਮਤੀਗ ਕਾਇਮ ਵੇਗੇਂ ਦਿਯ ਮਟਕ ਬੇਨਮ ਵਾ ਮੁਹਿਮ ਏ ਰੁਕੁਣਕੀ ਮਸਕੇ ਤਰੀਕੰ ਉਮਮਤ ਬਿਨਾ ਕੁਰ ਮਟਕ ਬੇਨਮ ਵਾ ਇਲਮ ਵਿਸਨੁਮ ਫਿਕੁਰ ਖਿਯਾਲ ਏ ਉਮਮਤੁ ਗੇ ਅਫਰਾਦੁਂ ਗੇ ਸਿਕੁੰਡੀਗ ਕਿਤਮ ਮਤਿਵਰੀ ਦਰਜੇ ਕ ਬਿੰਬਲੁ ਨੇਗੀ ਫਾਵੀ ਨਾ ਵੇਸ ਏ ਬੈਮੀ ਹੁਗੇ ਮਸਕੇ ਤਰੀਕੰ ਐਸ ए इल्मा अदि एफिकुरा गुळि लाणु मे हेकम गावाणम ए इल्मुगे फायदा एकशिगेम वागो तेग्गा मुजतमे लिबे मुन्नु दियिस एहेन कमवाती मसेक्के तेरिकम इस्लाम दीन दीफावणी वरबुडु अहम्मियते इस्लाम दीन मसेक्के तेरिकम दीफावा फद मतिवेरि दर्जे एहेन एव्वेस दीने नुवत एहेन एव्वेस निजामे दीफेन्ने मसेक्के तेरिकम की उम्मे तरक्किया रव्वेहिकमगे हरफेत्तक वासिल कोद्देनिवि ಮುಹಿಮ್ಮ ಸಬಬಕವಾತಿ ಮಸಕ್ಕತುಗೆ ಆಗು ಇನ್ಸಾನಾಯ ವಜಂಗು ದೀಫಾವಣಿ ವಿಸ್ ಮ್ಯಾಬೆಗೆಂ ವಾ ಇಸ್ಲಾಂ ದೀನ್ ಮಸಕ್ಕೆ ತೆರಿಕಮಕಿ ಇಸ್ಲಾಂ ದೀನ್ ಉಫುಲಾ ಲಫಾವಾ ಶಿಯಾರೆಕ್ಕಂ ಬಯಾಂ ಕೊದ್ದೆವ್ವಮುಂ ಸುರತು ತೌಬಾಗೆ ಸತೇಕ ಫಸ್ವಣ ಆಯತುಗ ಮ್ಯಾಂಗ್ಲೋ ವಹಿಕುರವ್ವ ಫಾವಾ ಬಸ್ಫುಳುಗೆ ಮಾಣಾಗಾವಣಿ ಖಲೀಗ್ ಫಣ್ ವಿದಾಳುವಾಶೆ ತಿಯಬ್ಯಾಮಿ ಹುಂ ಅಮಲ್ ಕುರಾಶೆ ಫಹಿ ತಿಯಬ್ಯಾಮಿ ಹುಂಗೆ ಅಮಲ್ ತಂ ಅಲ್ಲೋಹ್ ದೆಕೆ ಒಡಿಗೆ ಮಾಣೆ ಅದಿ ಎಕಲಾಂಗೆ ರಸೂಲಾ ವಿಸ್ಮೆ ಅದಿ ಮೂಮೆಂಟ್ ತಕೊಂಡ್ವೆ.

0: ਸਾਹ ਸੇ ಬೈ ಲವತಾಕಿ ನುಣಿಮೆ ವಾಹಕತಕ್ಕೆ ಎ ವಾಹಕತ ಮಿಹಾರು ಆ ಅಡಕ ಆ ರೂಹಕಾಯ ಎ ಫೋರಿಯಾ ಎ ಜೋಶ್ ಗೆಂಗುಸ್ತಿನಿ ಮುಳಿಂಗ್ ಎಹೆನ್ ದುನಿಯಕ
1: दिवाळी ऐसा क्या वाईट तू जाऊन उठन बिटन लावून ये की तू तेरे भाई के राडे नहीं देख तू इधर कच्चे तू
0: हाँ वो अधे रिमिक्स की बदले नो एक हम को लवे के नस्ते आ देरु में को में हो मत वही के मिंदर दे जहार रिपीट अंगार दो हो गेरे दिहे जहार अधे बुद्ध दो हो गेरे बार जहार
2: नॉक नॉक तेरा बाप का
3: वर्जन 2.0
4: Version 2.0